0: जंजीरी लिशके नी तेरी हिक ते जंजीरी लिशके ते गबरू द मचे काल जा ते गबरू द मचे काल जा
1: जेड़ा अख दी रमज ना जा